अच्छा हिकड़ी बीबी ॻाल्हाए त इंसाननि ते हिकड़ो अंधो यकीन बि न करणु घुर्जे छो त दोस्त जहिड़ो चवंदा आहिनि को दुश्मन ई न आहे हूंदो दुश्मन हिकड़ो हूंदो आहे ज़ाहिरी ख़बर हूंदी आहे बाबा ही अॻिलो असांजो दुश्मन आहे पर जॾहिं दोस्ती जे सर्कल में असांजो कोई दुश्मन अची वेंदो आहे न यानी दोस्तनि में हिकड़ो असांजो दुश्मन हूंदो आहे ऐं जेको पीट जे पोयां वार कंदो आहे उन्हनि खां अलाह साईं बचायो इहा बि हमेशा दुआ कंदा कयो पंहिंजे लाइ हिकड़े साम्हूं वारे दुश्मन जी त बिल्कुलु ख़बर हूंदी आहे त बाबा ही दुश्मन आहे ऐं हुन जे वार खां असां ख़बर हूंदी आहे त कीअं बचणो आहे पर जेको दोस्ती जे सर्कल में रही करे असां सां दुश्मनी कंदो आहे न बसि उन खां अलाह साईं बचाए उन खां अमान में रखे उहे ॾाढा जेके न ख़तरनाक हूंदा आहिनि।

छो त शख़्सियत हिकड़ी त ॾिसण में ईंदी आहे हिकड़ी किरदार जे करे साम्हूं ईंदी आहे, ऐं कुझु शख़्सियतूं नालनि जे हवाले सां बि अहमियत रखंदियूं आहिनि, ऐं नाला कम जे करे बि माण्हू जा थींदा आहिनि। त नालो जॾहिं केरु पुछंदो आहे ऐं नालो सुठो हूंदो आहे त फौरी तौर ते हुनजो ॿिए माण्हूअ ते असरु थींदो आहे। दीपा सहर खे अवां ते पहुचायूं पिया।

ॻोठ जो नालो आहे सतूरो मकवाणू, ऐं सतूरे मकवाणीअ मां असांखे ॿुधनि पिया। ही बि असांजा पुराणा ॿुधंदड़ आहिनि ऐं प्रोग्रामनि में हिसो वठंदा आहिनि। चंदर मकवाणू साहिब ऐं गहनू मकवाणू बि असां सां गॾु आहे, वास्तो मकवाणू बि गॾु आहे, कंवल मकवाणू बि असां सां गॾु आहे, ऐं लालचंद बि असां सां गॾु आहे। लालचंद, तव्हांजी वॾी महिरबानी। ॻोठा जी बशीर वरिया खां अब्दुल रज़ाक वरिया बि असां सां गॾु आहे, अब्दुल गफ़ूर वरिया बि गॾु आहे, ऐं अवां सां गॾु आहे डॉक्टर फिदा हुसैन दल।

सही मुझा चवंदा आहिनि त सवेर सुम्हजे ऐं सवेर उथजे, ऐं जॾहिं सवेर सुम्हबो त हुन खां जे लाइ ज़रूरी आहे त मानी बि सवेर खाइबी, ऐं जॾहिं असां मानी पंहिंजे वक़्त ते खाईंदासीं ऐं सवेर खाईंदासीं त ज़ाहिर आहे हुन जा असर जेके आहिनि उहे सिहत ते सुठा पवंदा। पर जेकॾहिं असां मानी तमामु घणी देरि सां राति वारी खाईंदासीं त पोइ सुम्हंदासीं देरि सां, त ही हिकिड़ो फितरी जेको अमल आहे उन में ज़रूरु रुखणो पवंदो, ऐं ईअं करण सां ज़ाहिर आहे सिहत ते नाकारी असर पवंदा। बहितर इहो आहे त असां सवेर सुम्हूं सवेर उथूं, जेकॾहिं असांखे को कमकार न आहे, पर काफ़ी जेके असांजा ॿुधंदड़ साथी आहिनि ऐं असांजा माण्हू आहिनि उन्हनि जो रोज़गार या उन्हनि जूं नौकरियूं राति जो बि हूंदियूं आहिनि, राति जो शिफ्टूं बि लॻंदियूं आहिनि। असांजा हारी माण्हू बि राति जो पाणी विराईंदा आहिनि, राति जो बनियुनि ते हूंदा आहिनि। असांजी आबादी जो हिकिड़ो वॾो हल्को राति जो बि कमु करे थो, उहे भली राति जो कमु कनि, छो त कमु बि करणो आहे। कमु जेकॾहिं न कंदासीं त ज़िंदगी सुखी न गुज़रंदी, पर जेकॾहिं असांखे राति जो कमु न आहे त पोइ थोरी घणी कचहरी ज़रूरी आहे, हाल अहिवाल ज़रूरी आहे, पोइ सवेरे सुम्हजे ऐं सवेरे उथजे। बरकत अली खूबसूरत आवाज़ असां अव्हांजे लाइ प्ले कयो आहे, अव्हां केॾांहुं न वञो, ॿुधंदा रहो जी एफ एम 90.4 मातली, सिंध जो आवाज़।

चाहे त कचहरियूं थींदियूं आहिनि ऐं चाहे त मुलाक़ातूं थींदियूं आहिनि, चाहे बहानो हूंदो आहे, चाहे सुबुह जो बि माण्हू पीअंदा आहिनि, विच ॾींहं जो बि पीअंदा आहिनि, मंझंदि धारे ऐं शाम जो बि पीअंदा आहिनि, राति जो बि पीअंदा आहिनि। चाहे जो को टाइम न हूंदो आहे, के माण्हू त सफ़ा न वापराईंदा आहिनि, के माण्हू तमामु घणी वापराईंदा आहिनि, पर हद जे अंदरि जेका शइ वापराइबी आहे उहा सुठी लॻंदी आहे ऐं उनजो सिहत ते असरु बि सुठो हूंदो आहे। अवां बि असांजा महिमान आहियो, असीं अवां जा मेज़बान आहियूं, अवां असांखे ॿुधो पिया, अवां असांखे कनायो पिया, त चांहि जे तौर ते चांहि त असां पीती आहे। रब नवाज़ ख़ासि के लिए अब्दुल रज़ाक दर्स ऐं मूं चांहि सवेर पीतीसीं। यकीन अवां मानी खाईंदा हूंदा, के त चांहि बि पीअंदा हूंदा, पर चांहि जे तौर ते असां अवां जे लाइ खणी आया आहियूं मौसीकी, जेका रूह जी ग़िज़ा, ऐं हाणे जेको नगमो अवां ते पहुचाईंदासीं त असांखे उमेद आहे उहो अवां खे ज़रूरु वणंदो।

साईं मुंहिंजा ही प्रोग्राम अव्हांजो पंहिंजो आहे ऐं अव्हां असांखे ॿुधो पिया यकीन करियो ॾाढी ख़ुशी थी आहे ऐं अव्हां खे बि ख़ुशी थींदी हूंदी त हिकिड़ो नओं प्रोग्राम अव्हां जी ख़िदमत में पेश थी रहियो आहे ऐं ॻोठ हाजी ईसा जोणे जे खां हाजी अब्दुल करीम जोणे जे साहिब हिकु दफ़ो वरी असांखे यादि ॾियारियो त अव्हां असांखे ॿुधो पिया ऐं जेका मौसीक़ी आहे उहा अव्हां खे पसंदि पई अचे त हाजी साहिब ही प्रोग्राम अव्हांजो पंहिंजो आहे त असां ज़ाहिर आहे त उहे गीत अव्हांजी ख़िदमत में पेश कंदासीं जिन खे अव्हां ॿुधणु चाहियो।